0: شاگرد دا جی کا خلصہ
1: ज्ञान मंजन गुरुदेव बंधव सोधरा गुरुदेव सांस सदगुद मूरत गुरुदेव पारस परस्परा गुरुदेव करता सब पापरता गुरुदेव पतित पवित करा

0: जन्मे नमः संसुभन में
1: नमो सर्वगुणे नमो सर्वभुवने
0: नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे
1: नमो काल काले नमस्तस्तदियाले
0: नमः संगवर्णे नमः संगवर्णे
1: नमस्तं जरारं नमः।

0: कहे नानक हर प्यारे जीव गुफा अंदर रख के वाजा पवन बजाया
1: साचा सोयला साचे कर गावो
0: गावो ता सुहेला घर साचे जिथे

बसायो छोड़ जाहे बाहू चित लायो सो सचो जत भूख तसायो अमृत नाम तो सा नहीं पायो।